साचे साहेबा क्या नाही घर तेरा, घर तां तेरा सब किछ है, जिस दे सो पावे सदा स